पुता रेडियो कोन पिया ॿुधो तव्हां काल कीअं कई आहे साईं साईं न साईं रेडियो रेडियो न हले थो त कॉल न कयो हीउ रेडियो हले पियो हीउ तव्हांजी कॉल लाइव पई वञे सोणा साईं कॉल लाइव पई वञे प्लीज़ प्लीज़ कुझु ख़्यालु कयो रेडियो सां जॾहिं लाइव कॉल वञे थी तॾहिं तव्हांजी कॉल अचणु खपे जेकॾहिं तव्हां रेडियो न पिया ॿुधो त कॉल कीअं पई अचे तव्हांजी अॼु मज़ो थियो त मां जेॾी महिल ब्रेक वरितो हुन महिल मूं ॾिठो पियो त हुन महिल माण्हू कॉल कनि पिया माना रेडियो जेके उहे माण्हू कॉल कंदा हूंदा जेके रेडियो ॿुधनि था त जेकॾहिं ब्रेक आहे या को मसलो आहे को टेक्निकल मसलो थी सघे थो अवां जी वेझो स्टेशन जेका आहे उहा प्रोग्राम खे ब्रॉडकास्ट न कंदी हुजे सबबु को रीज़न हूंदो छो त टेक्निकल ज़मानो आहे न त का शइ टेक्निकली जेकॾहिं मिस्टेक आहे या को मसलो आहे या को फॉल्ट आहे त उनजे करे तव्हांजी कॉल अचे ऐं वरी तव्हां रेडियो जी शिकायत बि करे मां रेडियो कोन पियो ॿुधां त पोइ त उहो जेके ॿुधनि पिया उन्हनि वीचारनि जे लाइ त वॾो मसलो हूंदो न सो गुज़ारिश इहा आहे जॾहिं तव्हां रेडियो ॿुधो असांजो आवाज़ु तव्हां ताईं पहुचे कॉल करियो ताकी असीं तव्हांखां ॻाल्हि पुछूं इन जे करे उमेद आहे त आईंदा रेडियो ॿुधी पोइ कॉल करियो हलो अस्सलाम वालेकुम साईं केरु साहिब आहीं किथां खां शहज़ाद डंगड़ो साहिब खे भलीकार चवंदासीं सोणा साईं अवां सां गॾु ॿियो केरु पियो ॿुधे नंबर कोन लॻंदो न उनजे करे त नंबर ते हज़ारे नंबर कॉलूं कंदा आहिनि जॾहिं कॉल लॻी आहे त हाणे तव्हांजो रेडियो ते आवाज़ु अचे पियो तव्हां ॿुधायो त तव्हां सां गॾु ॿियो केरु पियो ॿुधे ॿुधायो नाला उन्हनि जा जल्दी जल्दी वठो महिरबानी लख थोरा तव्हांजा लख थोरा ख़ुशि हुजो आबाद हुजो ही आहे जी एफ एम 88 रेडियो नेटवर्क अवां सां यूनिस बकारी मुखातिब आहे जॾहिं तव्हांजी मिठियूं मिठियूं ॿोलियूं जॾहिं तव्हांजी मिठियूं मिठियूं लोलियूं पहुचंदियूं आहिनि जॾहिं मिठड़ा आवाज़ तव्हांजा ॿुधंदा आहियूं त असांखे बि ॾाढी ख़ुशी थींदी ॾिसंदासीं कॉल ते केरु आहे असां सां गॾु हलो अस्सलाम वालेकुम साईं केरु साहिब ऐं किथां खां रांझन कोरी खे भलीकार चवंदासीं सोणा साईं वेलकम चवंदासीं तव्हांखे तव्हां सां गॾु ॾिसंदासीं हाणे असां गॾु कॉल ते केरु आहे हलो अस्सलाम वालेकुम हलो अस्सलाम वालेकुम आवाज़ अचे पियो शुक्र अलहमदुलिल्लाह केरु साहिब ऐं किथां खां छा हाल आहे चोवन कुमार कोहली साहिब ठीकु आहियो चङा भला आहियो मतारा जोड़ ॿार बचा टंगड़े में थैंक यू खुश हुजो आबाद हुजो